0: ಕ್ರಿಸ್ತಿನ ಗಿಡ ನರ ಬೌಳಿದ ತೋಡ ಸಾಕೇನ ತೈನಿ ತೋಡ ಹೋತ
1: ಬಾದರ್ ಕೋ ಚಾಲ್ ಬಾಗ್ ಚಾಲ್
2: चाहे होस हमरो मित्र तलाई कसले तोड्न सक्दैन एक दुई तीन
0: छे पारो छिन
2: चार पाँच छ
0: हाम्रो दोस्ती छ
2: छ छ छ
0: हाम्रो दोस्ती छ
2: छ छ छ
3: हाम्रो दोस्ती छ
4: बागबहादुर तलाई चिडियाखानामा लगेर थुन्नु नपरोस्।

पण राजा नऊस काय सारे दौलतले परिपूर्ण होस पवन जाई नाही परे का घरे मंडा खुन सवाले दुर्योधन समा